0: जब तक जिम्मे हैं, अभी तो मैंने मैट्रिक का इम्तिहान दिया है, पता नहीं क्या होगा, मुझे तो बहुत डर लग रहा है बाबा।
1: अरे डर किस बात का, मैं जो हूँ।
0: तुम क्या करोगे?
1: शादी।
0: शादी किससे?
1: जिसे डर लग रहा हो।
0: अरे डर किसको लग रहा है?
1: अरे तुमने तो अभी कहा ना तुम्हें डर लग रहा है।
0: वो तो मैंने इम्तिहान के बारे में कहा था, अर्थमेटिक का पेपर मैंने बहुत बुरा किया।
1: ओ, मैंने सोचा तुम्हें शादी से डर लग रहा है। चलो ये जानकर खुशी हुई तुम्हें शादी से कोई डर नहीं।
0: हट।
2: അയാൾ അവളോട് കൂടുതൽ അടുക്കുന്നത് അവളുടെ മാതാപിതാക്കൾക്കും ഇഷ്ടമാണ്. കാരണം സ്വഭാവ ഗുണത്തിലും ജോലിയിലും അയാൾ മുന്നിലാണ്. ഗീത അയാളുമായി കൂടുതൽ അടുക്കുന്നു. അയാളുടെ പാട്ട് കേൾക്കുവാനും മറ്റുമായി സ്ഥിരമായി അവൾ ബംഗ്ലാവിലെത്തുന്നു. അയാൾ അവളെ സംഗീതം പഠിപ്പിക്കുന്നു.